0: राम कृष्ण हरी। श्रीमंती फक्त पैशात नाही मोजली जात, तुम्ही ज्या सवयी, दृष्टी, समजूतदारपणा आणि नीतिमूल्य जोपासता ती पण श्रीमंती असते। परिस्थितीने वजाबाकी करून ठेवलेल्या आयुष्यातच माणूसपणाची बेरीज करत राहणं म्हणजे जगणं होय। जेव्हा आयुष्य नकोसं वाटतं तेव्हा आयुष्य बदलायची नाही तर जीवन जगण्याची पद्धत बदलायची गरज असते। म्हणूनच म्हणतात की संसार म्हणजे न पुसले जाणारे प्रश्नचिन्ह आहे। याचा अर्थ संसारात पूर्णविराम नाहीच। पैसा मिळाला पुढे काय, संतती झाली पुढे काय, सत्ता वैभव मिळालं पुढे काय, हे नेहमी चालत राहणार। त्यामुळेच कदाचित त्यास प्रश्नचिन्ह असे म्हटले आहे। रामकृष्ण।
1: ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मन भवन 90.8 FM।

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत शुभदिन आयोरेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज 6 ऑगस्ट हा दिवस जागतिक इतिहासात मानवतेला शांततेची आणि अहिंसेची किंमत समजावून सांगणारा महत्वाचा दिवस आहे. जागतिक शांतता दिन 6 ऑगस्ट 1945 रोजी दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानच्या हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब टाकण्यात आला होता. युद्धाची क्रूरता आणि विनाशाची भयानक बाजू दाखवणारा हा इतिहास आपल्याला शिकवतो की द्वेषानं काहीही साध्य होत नाही. आजचा दिवस संपूर्ण जगात अण्वस्त्र मुक्त आणि शांततामय जगाचा संदेश देण्यासाठी पाळला जातो. पेनिसिलिनचे शोधक डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांची जयंती 6 ऑगस्ट 1981 रोजी जगातील पहिल्या अँटीबायोटिक म्हणजेच पेनिसिलिनचा शोध लावणारे महान शास्त्रज्ञ डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा

जन्म झाला होता. त्यांच्या या एका शोधाने जगात कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवले. आज वैद्यकीय विज्ञानातील महानायकासोबतच कला आणि संगीत क्षेत्रातील काही कलाकारांचा जन्मदिवस आहे. डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग, आदित्य नारायण, सुप्रसिद्ध गायक निवेदक आणि उदित नारायण यांचे सुपुत्र आदित्य नारायण आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. एम नाईट शामलान, हॉलिवूडमधील प्रसिद्ध भारतीय अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक, आज त्यांचा वाढदिवस साजरा करतायत. आज जागतिक शांतता दिनाच्या निमित्ताने अहिंसा शांततेचं महत्व सांगणारा एक विचार. शांतता ही केवळ युद्धाचा अभाव नसून ती मानवी मनातली समाधानाची आणि एकमेकांवरील प्रेमाची ताकद असते. रागाला प्रेमाने आणि द्वेषाला शांततेने जिंकणं हीच खऱ्या मानवाची ओळख आहे. आणि आजची बोधकथा. डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग आपल्या प्रयोगशाळेत जीवाणूंवर संशोधन करत होते. एकदा ते उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी बाहेर गेले आणि प्रयोगशाळेतली काही पेट्री डिश म्हणजे काच पात्रे टेबलावर तशीच उघडी राहून गेली. जेव्हा ते सुट्टीवरून परत आले तेव्हा त्यांनी पाहिलं की एका डिशमध्ये बुरशी साचली होती. सामान्यतः असा कचरा पाहून कोणताही शास्त्रज्ञ ती डिश फेकून देईल, पण फ्लेमिंग यांनी ती डिश सूक्ष्मदर्शकाखाली अतिशय बारकाईने पाहिली. त्यांच्या लक्षात आलं की ज्या ठिकाणी ती बुरशी साचली होती त्याच्या आसपासचं सर्व हानिकारक जीवाणू नष्ट झालेले होते. त्या एका अनावधानाने झालेल्या घटनेतून आणि फ्लेमिंग यांच्या बारकाईने पाहण्याच्या सवयीमुळे जगातील पहिले अँटीबायोटिक पेनिसिलिन जन्माला आले. या शोधासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आणि वैद्यकीय जगतात इतिहास घडला. आयुष्यात बऱ्याचदा आपल्याकडून चुका होतात किंवा अनेक अनपेक्षित गोष्टी घडतात, पण प्रत्येक संकटात किंवा चुकीतही काहीतरी नवीन शिकण्याची संधी लपलेली असते. जर तुमचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तर सामान्य गोष्टीतूनही तुम्ही अद्भुत शोध लावू शकता. तर श्रोते हो, 6 ऑगस्टचा हा गुरुवार असलेला शांततेचा संदेश आपल्याला अंतर्मुख करायला लावतो. आपण रोजच्या धावपळीच्या, ऑफिसच्या किंवा कुटुंबाच्या वादात अनेकदा आपला संयम गमावून बसत असतो, पण विचार करा, रागाने किंवा चिडचिड करून आजपर्यंत कोणाचंच भलं झालेलं नाही. आजच्या या सुंदर दिवसासाठी एक छोटासा करार करा. आज मी कोणावरही चिडणार नाही, मनातला सर्व द्वेष बाजूला ठेवेल आणि सर्वांशी प्रेमाने वागेल. खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते तर ती आपल्या शांत आणि समाधानी विचारात असते. जोपर्यंत तुमचे विचार शुद्ध आहेत तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. चला तर मग, मनात अथांग शांतता आणि चेहऱ्यावर एक गोड हसू ठेवून आपल्या आजच्या कामाला सुरुवात करूया. आनंदी रहा, ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग RJ शुभांगी सोबत.

6 ऑगस्ट श्रीराम समर्थ भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो. प्रत्येक मनुष्याची प्रवृत्ती भगवंताकडे जाण्याची असते कारण त्याला आनंद हवा असतो. मनुष्याला आनंदाशिवाय जगता येत नाही. पण सध्याचा आपला आनंद हा नुसता आशेचा आनंद आहे, तो काही खरा आनंद नाही. उद्या सुख मिळेल या आशेवर आपण जगतो, पण ते सुख क्वचितच मिळते. ज्या आनंदातून दुःख निघत नाही तोच खरा आनंद. जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे. जगणे जर आनंददायक आहे तर मग आपल्याला दुःख का होते? वास्तविक आपण कशाकरता काय करतो हेच विसरतो. म्हणजे मनुष्य जगतो आनंदासाठी पण करतो मात्र दुःख. दारूचा आनंद हा दारूची धुंदी आहे तोपर्यंतच असतो. त्याचप्रमाणे विषयापासून होणारा आनंद तो विषय भोगीत असेपर्यंतच टिकतो. दृश्य वस्तू ही सत्य नसल्यामुळे ती अशाश्वत असते. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. आपण जगामध्ये व्याप वाढवतो तो आनंदासाठीच वाढवतो. पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत होय म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते पाहावे. खरा आनंद दृश्य वस्तूमध्ये नसून वस्तूंच्या पलीकडे आहे. चिरकाळ टिकणारा आनंद वस्तू रहितच असतो. म्हणून आनंदासाठी वस्तूच्या मागे लागणे बरोबर नाही. विषयाचा आनंद परावलंबी असतो तर भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो. स्वानंद स्मरणाव्यतिरिक्त जे स्फुरण तोच विषय समजावा. खरी आनंदी वृत्ती हीच दसरा दिवाळीची खूण आहे. हास्य हे आनंदाचे व्यक्त स्वरूप आहे. कोणतीही वस्तू अस्तित्वात नसताना होणारा जो आनंद तेच परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे. आनंदाला जे मार्ग आहे ते न करणे म्हणजे वैराग्य, आणि आनंदाला बळकटी येण्यासाठी जे करणे त्याचे नाव विवेक होय. आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारे मानसिक समाधान होय. जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो. घेणारा मी जेव्हा देणारा होतो त्याच वेळेस त्याला खरा आनंद होतो. ब्रह्मानंद हा प्रत्येकाच्या हृदयात स्वयंभू आहे. वृत्ती वळवून तो चाखला पाहिजे. एकांतात स्वस्त बसावे, रामाला आठवावे, त्याच्या पायावर मस्तक ठेवून त्याला म्हणावे, रामा माझे मन शुद्ध कर, देहबुद्धी येऊ देऊ नको, तुझे चरण तुझे हास्य मला सदा पाहू दे, तू माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेव. रामाला प्रेमाने अळवून राम परमानंद रूप आहे असे जाणून त्याच्याशी अनन्य होऊन राहावे. मी कुणीच नाही, सर्व राम आहे आणि मी रामाच आहे या गोड भावनेत आनंदाने असावे. मनात प्रत्येक संकल्प उठताच त्यावर रामनामाचा शिक्का असावा.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: कृषी संदेश।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, पशुपालनामध्ये एक महत्वाचा अडसर म्हणजे त्याच्यामध्ये येणारे रोग आणि या रोगाचा होणारा मोठ्या प्रमाणात प्रसार। मग यासाठी आपण जर काही प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तर या रोगाचा प्रसार होणार नाही पशूंमध्ये। तर या संदर्भामधली जी मूलभूत तत्व आहेत ती आपण आज जाणून घेऊया। शेतकरी बंधूंनो, उत्पादनक्षम जनावरांना रोग झाला तर त्यांच्यापासून जे उत्पन्न मिळतं आपल्याला ते कमी होतं, उपचारावर खर्च वाढतो आणि याचा मोठा फटका शेतकरी बंधूंना सहन करावा लागतो। आता हे जर आपल्याला टाळायचं असेल तर रोगाचा प्रसार कसा होतो याच्याविषयी जर आपण पाहायला गेलो तर आपल्या लक्षात येईल की चाऱ्यातून किंवा पाण्यातून प्रामुख्यानं जनावरांमध्ये रोगांचा प्रसार होतो। दूषित चारा किंवा पाणी हे जर का पशूंच्या शरीरामध्ये गेलं तर अंतपरोपजीवी रोग, आंत्रविषार, कॉलरा यासारखे रोग जनावरांमध्ये पसरू शकतात। अनेक जनावरांमध्ये हवेतून सुद्धा रोगांचा प्रसार होतो। अनेक रोगाचे जे रोगजंतू असतात हे हवेतून इतरत्र पसरवले जातात आणि त्याच्यामुळे अनेक बुरशीजन्य, विषाणूजन्य आणि प्रामुख्यानं श्वसन जी संस्था आहेत जनावरांमध्ये त्याचे जे रोग आहेत, उदाहरणार्थ क्षयरोग आहे किंवा बर्ड फ्ल्यू आहे, याचा मोठ्या प्रमाणात प्रसार जो आहे तो हवेतून होतो। याशिवाय कीटकांद्वारे सुद्धा जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात रोग प्रसार होतो। कीटक जे आहेत त्यांच्या अंगावर अनेक रोगजंतू वाहून नेतात किंवा रक्त शोषताना एका प्राण्यापासून दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात रोग प्रसार करतात। उदाहरणच द्यायचं झालं तर गोचिड जो आहे तो थेलेरोसिस ओरिस किंवा बॉम्बेसिओसिस या रोगाचा प्रसार करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदार असतो। याशिवाय संपर्कातून सुद्धा जनावरांमध्ये रोगांचा जो प्रसार आहे तो मोठ्या प्रमाणात होऊ शकतो। विशेषतः काही रोगजंतू जे आहेत शरीरातून बाहेर पडणाऱ्या जे काही स्त्राव आहे जनावराचा त्याच्यामधून एका जनावरातून दुसऱ्या जनावरांमध्ये जाऊ शकतात। उदाहरणच द्यायचं झालं तर बाह्य परोपजीवी किंवा खरूससारखा जे रोग आहेत ते जनावरांमध्ये संपर्कामधून प्रसार होऊ शकतो। याशिवाय प्रजननातून सुद्धा बऱ्याच वेळा जनावरांमध्ये रोगांमध्ये प्रसार होतो। या प्रकारामध्ये काही रोग ही जे असतात नराकडून मादीकडे तर काही मादीकडून नराकडे असे मोठ्या प्रमाणामध्ये प्रजननातून सुद्धा प्रसार या रोगांचा जनावरांमध्ये होऊ शकतो। मग याचा आपण जेव्हा प्रतिबंधात्मक उपाययोजना पाहायला लागलो तर आपल्याला लक्षात येईल की बाधित जनावरांना आपण कळपापासून तात्काळ दूर केलं पाहिजे। लसीकरणाचा उपाय जो आपण करायला पाहिजे त्याच्यासाठी आपण एक निश्चित वेळापत्रक जे आपल्या शिफारसीत आहे त्याप्रमाणे लसीकरण करून घ्यायला पाहिजे। जनावरांच्या वाहतुकीतून अनेक रोग जे आहेत एका भागातून दुसऱ्या भागात प्रसार होऊ शकतात, म्हणून जनावर दुसरीकडे शक्यतो हलू नये आणि हलवलं तर त्याच्यामध्ये ते रोगविरहित जनावर आहे याची काळजी घेतली पाहिजे। एकाच चराई क्षेत्रावर वेगवेगळे कळप जर चरत असतील तर एकमेकांना रोग प्रसार होऊ शकतो, म्हणून जनावर चारताना एकाच जागेवर चारून तिथं चारणं झाल्याच्यानंतर पुन्हा आपण त्याच्यामध्ये ती जनावरं व्यवस्थित दुसऱ्या कळपातली जनावर त्याच्यामध्ये न शिरू देता परत आणतो याची काळजी घेतली पाहिजे। डास आहे, मासे आहे किंवा गोचिड आहेत हे रक्त शोषणारे जे काही कीटक आहेत त्याची उत्पत्तीस्थळ आपण नष्ट करायला पाहिजे। विशेषतः उकिरडा जो आहे हा जनावरांच्या गोठ्यापासून दूर ठेवला पाहिजे, अन्यथा त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रोग प्रसार होऊ शकतो। गोठ्यात वापरायची जी उपकरणं असतात ती स्वच्छ करून घ्यायला पाहिजे। लैंगिक रोगाचा प्रसार रोखण्यासाठी निरोगी वळूपासून मिळालेल्या विर्याचाच वापर आपण करायला पाहिजे। जनावरांचं व्यवस्थापन करणाऱ्या कामगारांना कोणतेही व्याधी नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि नवीन जी आपण जनावरं विकत आणली ती काही दिवस कळपापासून दूर ठेवली पाहिजे, कारण त्याच्यामध्ये जर काही कोणत्याही प्रकारचा रोगजंतू असतील किंवा त्याच्यामध्ये जर रोग ऑलरेडी असेल तर मग ते दुसऱ्याही जनावरात प्रसार होऊ शकतो। तर ह्या काही ज्या बाबी आहेत याची जर आपण थोडीशी काळजी घेतली तर जनावरांमध्ये होणारा रोग प्रसार आणि उपाययोजना या समजून घेतल्या तर आपल्याला निश्चित फायदा होईल आणि पुढे होणारा आपण खर्च टाळू शकतो। नमस्कार।
1: कृषी संदेश। नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।

0: सर्वानुभूती भगवत दर्शन.
1: या जगात एखादी गोष्ट फक्त अमुक इतक्या प्रमाणातच आपल्या ठाई असली पाहिजे अशी काही मर्यादा का ठरलेली आहे? हे जग अनंत नाही काय? जीवनात भावनांच्या आणि त्याचबरोबर सुसंस्कृततेच्या आणि बुद्धीच्याही अनंत विकासाला पूर्ण वाव आहे. आमच्या ठाई हृदय आणि बुद्धी दोन्ही अमर्याद प्रमाणात येवोत, आमच्या जीवनात ती दोन्ही एकमेकाच्या हातात हात घालून समांतर भावे प्रवाहित होत. जगामध्ये दुःख आहे हे बहुधा सर्वच धर्मांना कळतं, पण ते सगळेच एक चूक करताना आढळतात, आणि ती म्हणजे ते सगळे कसे केवळ हृदयानेच चालवले जातात, भावनांनी वाहून जातात. या जगात दुःख आहे म्हणून ह्या जगाचा त्याग करा हा उपदेश फार थोर आहे, आणि तोच एकमेव सदुपदेश आहे यातही शंका नाही. जगाचा त्याग करा, सत्य आकळण्यासाठी असत्याचा त्याग करायला हवा, चांगल्याचा लाभ होण्यासाठी वाईटाचा त्याग करायला हवा, जीवनाची प्राप्ती होण्यासाठी मृत्यूचा त्याग करायला हवा, याविषयी दुमत असणं अर्थातच शक्य नाही. तरी पण जीवनातील दुःखांवर तोडगा म्हणून आपण आपले आजचे हे पंचेंद्रियगत जीवन, आपल्याला ठाऊक असलेलं हे जीवन सोडून द्यायला हवं, असाच जर या मताचा गर्भितार्थ असेल तर मग हे जीवन टाकून दिल्यानंतर आमच्या हाती काय उरलं? कारण जीवन म्हणजे आम्ही आज जे जगतो आहोत त्यापेक्षा वेगळं आणखीन काय? हेच जर आम्ही टाकून दिलं तर मग काय उरलं? पुढे ज्यावेळी आपण वेदांताच्या सखोल तात्विक भागाचं आलोचन करू त्यावेळी आपल्याला हे सगळं अधिक चांगलं कळून येईल. सध्या मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की केवळ वेदांतामध्येच आपल्याला या समस्येचा तर्कसंगत उलगडा आढळून येतो. इथे मी तुम्हाला वेदांताच्या उपदेशाचं सार सांगून ठेवतो, आणि ते हेच की जगाकडे आपण दिव्य चक्षुंनी म्हणजेच ब्रह्मदृष्टीनी बघायचं आहे. खरं पाहता वेदांताला जगाचा तिटकारा नाही. वेदांत खरोखर जग अजिबात उडवून देऊ इच्छित नाही. वेदांता इतकं जाज्वल्य वैराग्य आणखी कोणीच शिकवत नसेल, पण वेदांत आपल्याला शिकवत असलेलं वैराग्य शुष्क नाही. आम्हाला आत्महत्येस उद्युक्त करण्याचा वेदांताचा मानस नाही. मानवी जीवन सुकवून टाकणं वेदांताला अभिप्रेत नाही. वेदांतात सांगितलेल्या वैराग्याचा खरा अर्थ आहे जगाकडे ब्रह्मदृष्टीनं बघणं. आपल्याला जग ज्या स्वरूपाचं वाटतं, ज्या स्वरूपाचं जाणवतं, ज्या स्वरूपाचं भासतं, जगाच्या त्या स्वरूपाचा आपण त्याग करायचा असून मग ते खरोखर काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. वेदांताची शिकवण ही अशी आहे, जगाकडे ब्रह्मदृष्टीने बघा, कारण वास्तविकदृष्ट्या ते ब्रह्माखेरीज आणखी काही नाहीच. ते वस्तुत स्वरूपतःच ब्रह्म आहे. वेदांतावरील आदिम अधिकृत ग्रंथ जी उपनिषद, त्यातील सर्वात प्राचीन अशा ईश नामक उपनिषदाचा आरंभच असा होतो, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत. या जगात जे सगळं काही आहे ते सर्व आपण ईश्वरानं आच्छादून टाकायला हवं. आपण सर्व काही ईश्वरानं आच्छादून टाकायला हवं. जगातील दुःखांकडे आणि वाईटाकडे जाणून बुजून डोळे झाक करून सगळं काही मंगलमय आहे, सगळं काही सुखमय आहे, किंवा जे काही घडतंय ते सगळं चांगल्यासाठीच घडतंय असा भ्रम उराशी बाळगून तज्जन्य बेगडी आशावादानं आपण जग आच्छादायचं नाही, तर खरोखर प्रत्येक वस्तूत ईश्वर बघून आपण ईश्वरानं हे जग आच्छादायचं आहे. या अशा रीतीने आपण जगाचा त्याग करायचा आहे, आणि जगाचा असा त्याग केल्यानंतर काय शिल्लक उरतं? शिल्लक उरतो परमेश्वर. म्हणजे काय? म्हणजे असं, तुम्हाला पत्नी आहे असू द्या, तुम्ही तिला सोडून द्यायचं आहे अशातला भाग नाही, तर तुम्ही आपल्या त्या पत्नीच्या ठाई ईश्वर बघायचा आहे. मुलाबाळांचा त्याग करायला हवा म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक देशातले काही नरपशु करतात त्याप्रमाणे आपल्या मुलाबाळांना घरातून हाकलून का द्यायचं? नाही, मुळीच नाही. हा धर्म नव्हे, ही तर सैतानी. मुलाबाळांचा त्याग करायचा म्हणजे त्यांच्या ठाई ईश्वर बघायचा. असंच इतरही सर्व गोष्टींच्या विषयी. जीवनात आणि मरणात, सुखात आणि दुःखात प्रभू समभावे विद्यमान आहे. समस्त विश्वच भगवंतांनी भरलेला आहे. फक्त डोळे उघडा आणि त्याला बघा. वेदांत शिकवतो ते हे

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोत्या रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 या क्रमांकावर किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.

0: विद्यावाणी आपण ऐकत आहात विद्यावाणी आपलं विद्यापीठ आपला रेडिओ फक्त 107.4
1: 107.4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम श्रोतो प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद. हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद.
2: स्वराज संस्थान संचालनालय मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग प्रस्तुत करते हैं स्वामी विवेकानंद के आदर्शों और विचारों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक

0: 107 पॉइंट 4 एफ एम वर तुम्ही ऐकत विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम श्रोतो प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद. हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद.
1: स्वराज संस्थान संचालनालय मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग प्रस्तुत करते हैं स्वामी विवेकानंद के आदर्शों और विचारों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक विवेकानंद.

0: अभी आप सुन रहे थे स्वामी विवेकानंद के विचारों और आदर्शों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक विवेकानंद। आलेख डॉक्टर पापिया दास गुप्ता, निर्देशन चैतन्य भट्ट, परिकल्पना श्रीराम तिवारी, समन्वय संजय यादव, मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग स्वरा संस्थान संचालनालय की प्रस्तुति।
1: श्रोते आताच आपण युग प्रवर्तक स्वामी विवेकानंद ऐकलात। हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय यांच्या सहकार्याने विद्यावाणी सामुदायिक रेडिओवरून प्रसारित करण्यात आला। ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM।
2: वयाची अट नाही, शिक्षणाचं बंधन नाही, आवाजाची चाचणी नाही आणि अनुभवाची गरज देखील नाही। विद्यावाणी रेडिओचं एकच तंत्र, सर्वांना संधी हाच मंत्र।

0: विद्यावाणी
1: आपण ऐकत आहात विद्यावाणी आपलं विद्यापीठ आपला रेडिओ फक्त 107.4
2: 107.4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम. श्रोतो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद. हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद.
3: स्वराज संस्थान संचालनालय मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग प्रस्तुत करते हैं स्वामी विवेकानंद के आदर्शों और विचारों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक विवेक.

श्रोतेहोतच आपण युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद ऐकलात. हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय यांच्या सहकार्याने विद्यावाणी सामुदायिक रेडिओवरून प्रसारित करण्यात आला. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM.

0: 107.4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम श्रोतो. प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद. हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद.
1: स्वराज संस्थान संचालनालय मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग प्रस्तुत करते हैं स्वामी विवेकानंद के आदर्शों और विचारों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक

श्रोतेहो, आताच आपण युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद ऐकलात. हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय यांच्या सहकार्याने विद्यावाणी सामुदायिक रेडिओवरून प्रसारित करण्यात आला. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, मिरची हे एक महत्त्वाचं भाजीपाला पीक। या पिकांवर अनेक कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो। विशेषतः मिरचीमध्ये किडींचा जर उल्लेख करायचा झाला तर त्याच्यामध्ये बड बोरर, त्याच्यामध्ये दोन प्रकारचे बड बोरर आहेत, इरिटोमा स्पेसिस, सिरॅन्क्युरा इंडी आणि गोयथेला स्पेसिस। तर हे बड बोरर आहेत, याच्याशिवाय फुलकिडे ह्या महत्त्वाच्या किडी किंवा कोळी, तर ह्या महत्त्वाच्या किडींचा त्याच्यामध्ये समावेश करता येईल। त्याच्यामध्ये मूळकुजव्या, शेंडेमर, फळसड, चुरडा मुरडा आणि भुरी ह्या प्रमुख रोगांचा सुद्धा मिरचीवर प्रादुर्भाव होत असतो। तर या किडी आणि रोगांच्या व्यवस्थापनाकरता आवश्यकतेनुसार व्यवस्थापन योजना शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करणं गरजेचं असतं। पण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी मिरचीच्या पीक संरक्षणाकरता एक वेळापत्रक शिफारसित केलेलं आहे। या पीक संरक्षण वेळापत्रकाच्या विषयी आपण आज जाणून घेऊया। मिरचीचं रोप तयार करताना प्रथम गादी वाफ्यावर ओळीनं बी पेरावं। दोन ओळीमध्ये चर करून त्यात 10% दाणेदार फोरेट हे कीटकनाशक 70 ग्रॅम प्रति चौरस मीटर या प्रमाणात टाकावं। बी व कीटकनाशक मातीच्या हलक्या थरानं झाकलं पाहिजे। या पद्धतीनं तयार केलेले रोप 6 पानं झाल्यावर त्याची शेतात रोवणी करावी। रोप वाटिकेत फोरेटचा वापर न केल्यास बियाची उगवण झाल्यावर 15 ते 30 दिवसांनी डायमिथेट 30% प्रवाही 10 मिली अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी। मिरचीचं रोप लावण्यापूर्वी डायमिथेट 30% प्रवाही 10 मिली अधिक पाण्यात मिसळणारं गंधक 80% 25 ग्रॅम किंवा मॅनकोसेफ 20 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी किंवा निंबुळी अर्क 5% अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड 0.3% म्हणजेच 3 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन रोपाचा शेंड्याकडील भाग बुडवून नंतरच मिरचीच्या रोपाची आपण शेतात लागवड करायला पाहिजे। रोवणीनंतर 10 दिवसांनी वरील कीटकनाशकं आणि 25 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी। परत 10 दिवसांनी वरील कीटकनाशके आणि झायरम 80% 20 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन दुसरी फवारणी करावी। अशा प्रकारे मिरचीचं पीक फुलावर येईपर्यंत 10 ते 15 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात। मिरचीला फुलं धरल्यानंतर मॅलॅथिऑन 50% 20 मिली किंवा इंडोसल्फॉन 35% 15 मिली अधिक पाण्यात मिसळणारं गंधक 80% 25 ग्रॅम अधिक मॅनकोझिक 20 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी याची पहिली फवारणी, तर निंबुळी अर्क 5% अधिक पाण्यात मिसळणारं गंधक 0.25% म्हणजेच 25 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी याची दुसरी फवारणी आणि इंडोसल्फॉन 35% अधिक 15 मिली अधिक मॅनकोझिक 25 ग्रॅम अधिक 10 लिटर पाण्यात मिसळून तिसरी याप्रमाणे 15 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी। ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी भुरी रोगाच्या प्रतिबंधासाठी पाण्यात मिसळणाऱ्या गंधकाची 25 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी। तर मिरचीचं पीक संरक्षण वेळापत्रक जे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी शिफारसीत केलेलं आहे ते आवश्यकतेनुसार या पीक संरक्षण वेळापत्रकाचा जर वापर केला आणि नेमका प्रादुर्भाव कशाचा झालेला आहे, कोणता कीड, कोणती रोग याचा जर आपण अभ्यास करून वापर केला तर नक्कीच आपल्याला त्याच्यापासून फायदा मिळेल। आणि याशिवाय आपल्याला तांत्रिक मार्गदर्शनासाठी जर आवश्यकता वाटली तर पीक संरक्षणाकरता कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शाखेशी संपर्क करा। नमस्कार।
1: कृषी संदेश।

श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. Always heard.

0: रामकृष्ण हरी। श्रीमंती फक्त पैशात नाही मोजली जात, तुम्ही ज्या सवयी, दृष्टी, समजूतदारपणा आणि नीतिमूल्य जोपासता ती पण श्रीमंती असते। परिस्थितीने वजाबाकी करून ठेवलेल्या आयुष्यातच माणूसपणाची बेरीज करत राहणं म्हणजे जगणं होय। जेव्हा आयुष्य नकोसं वाटतं तेव्हा आयुष्य बदलायची नाही तर जीवन जगण्याची पद्धत बदलायची गरज असते। म्हणूनच म्हणतात की संसार म्हणजे न पुसले जाणारे प्रश्नचिन्ह आहे। याचा अर्थ संसारात पूर्णविराम नाहीच। पैसा मिळाला पुढे काय, संतती झाली पुढे काय, सत्ता वैभव मिळालं पुढे काय, हे नेहमी चालत राहणार। त्यामुळेच कदाचित त्यास प्रश्नचिन्ह असे म्हटले आहे। रामकृष्ण।
1: ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मन भवन 90.8 FM।

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. शुभदिन आयोरेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज 6 ऑगस्ट

इतिहास आपल्याला शिकवतो की द्वेषानं काहीही साध्य होत नाही. आजचा दिवस संपूर्ण जगात अण्वस्त्र मुक्त आणि शांततामय जगाचा संदेश देण्यासाठी पाळला जातो. पेनिसिलिनचे शोधक डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांची जयंती 6 ऑगस्ट 1981 रोजी जगातील पहिल्या अँटीबायोटिक म्हणजेच पेनिसिलिनचा शोध लावणारे महान शास्त्रज्ञ डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा जन्म झाला होता. त्यांच्या या एका शोधाने जगात कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवले. आज वैद्यकीय विज्ञानातील महानायकासोबतच कला आणि संगीत क्षेत्रातील काही कलाकारांचा जन्मदिवस आहे. डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग, आदित्य नारायण सुप्रसिद्ध गायक निवेदक आणि उदित नारायण यांचे सुपुत्र आदित्य नारायण आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. एम नाईट शामलान हॉलिवूडमधील प्रसिद्ध भारतीय अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक आज त्यांचा वाढदिवस साजरा करतायत. आज जागतिक शांतता दिनाच्या निमित्ताने अहिंसा शांततेचं महत्व सांगणारा एक विचार. शांतता ही केवळ युद्धाचा अभाव नसून ती मानवी मनातली समाधानाची आणि एकमेकांवरील प्रेमाची ताकद असते. रागाला प्रेमाने आणि द्वेषाला शांततेने जिंकणं हीच खऱ्या मानवाची ओळख आहे. आणि आजची बोधकथा, डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग आपल्या प्रयोगशाळेत जीवाणूंवर संशोधन करत होते. एकदा ते उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी बाहेर गेले आणि प्रयोगशाळेतली काही पेट्री डिश म्हणजे काच पात्रे टेबलावर तशीच उघडी राहून गेली. जेव्हा ते सुट्टीवरून परत आले तेव्हा त्यांनी पाहिलं की एका डिशमध्ये बुरशी साचली होती. सामान्यत असा कचरा पाहून कोणताही शास्त्रज्ञ ती डिश फेकून देईल, पण फ्लेमिंग यांनी ती डिश सूक्ष्मदर्शकाखाली अतिशय बारकाईने पाहिली. त्यांच्या लक्षात आलं की ज्या ठिकाणी ती बुरशी साचली होती त्याच्या आसपासचं सर्व हानिकारक जीवाणू नष्ट झालेले होते. त्या एका अनावधानाने झालेल्या घटनेतून आणि फ्लेमिंग यांच्या बारकाईने पाहण्याच्या सवयीमुळे जगातील पहिले अँटीबायोटिक पेनिसिलिन जन्माला आले. या शोधासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आणि वैद्यकीय जगतात इतिहास घडला. आयुष्यात बऱ्याचदा आपल्याकडून चुका होतात किंवा अनेक अनपेक्षित गोष्टी घडतात, पण प्रत्येक संकटात किंवा चुकीतही काहीतरी नवीन शिकण्याची संधी लपलेली असते. जर तुमचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तर सामान्य गोष्टीतूनही तुम्ही अद्भुत शोध लावू शकता. तर श्रोते हो, 6 ऑगस्टचा हा गुरुवार असलेला शांततेचा संदेश आपल्याला अंतर्मुख करायला लावतो. आपण रोजच्या धावपळीच्या ऑफिसच्या किंवा कुटुंबाच्या वादात अनेकदा आपला संयम गमावून बसत असतो, पण विचार करा, रागाने किंवा चिडचिड करून आजपर्यंत कोणाचंच भलं झालेलं नाही. आजच्या या सुंदर दिवसासाठी एक छोटासा करार करा. आज मी कोणावरही चिडणार नाही, मनातला सर्व द्वेष बाजूला ठेवेल आणि सर्वांशी प्रेमाने वागेल. खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते तर ती आपल्या शांत आणि समाधानी विचारात असते. जोपर्यंत तुमचे विचार शुद्ध आहेत तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. चला तर मग, मनात अथांग शांतता आणि चेहऱ्यावर एक गोड हसू ठेवून आपल्या आजच्या कामाला सुरुवात करूया. आनंदी रहा, ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

6 ऑगस्ट श्रीराम समर्थ. भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो. प्रत्येक मनुष्याची प्रवृत्ती भगवंताकडे जाण्याची असते, कारण त्याला आनंद हवा असतो. मनुष्याला आनंदाशिवाय जगता येत नाही. पण सध्याचा आपला आनंद हा नुसता आशेचा आनंद आहे, तो काही खरा आनंद नाही. उद्या सुख मिळेल या आशेवर आपण जगतो, पण ते सुख क्वचितच मिळते. ज्या आनंदातून दुःख निघत नाही तोच खरा आनंद. जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे. जगणे जर आनंददायक आहे तर मग आपल्याला दुःख का होते? वास्तविक आपण कशाकरता काय करतो हेच विसरतो. म्हणजे मनुष्य जगतो आनंदासाठी, पण करतो मात्र दुःख. दारूचा आनंद हा दारूची धुंदी आहे तोपर्यंतच असतो. त्याचप्रमाणे विषयापासून होणारा आनंद तो विषय भोगीत असेपर्यंतच टिकतो. दृश्य वस्तू ही सत्य नसल्यामुळे ती अशाश्वत असते. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. आपण जगामध्ये व्याप वाढवतो तो आनंदासाठीच वाढवतो, पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत होय म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते पाहावे. खरा आनंद दृश्य वस्तूमध्ये नसून वस्तूंच्या पलीकडे आहे. चिरकाळ टिकणारा आनंद वस्तूरहितच असतो. म्हणून आनंदासाठी वस्तूच्या मागे लागणे बरोबर नाही. विषयाचा आनंद परावलंबी असतो, तर भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो. स्वानंद स्मरणाव्यतिरिक्त जे स्फुरण तोच विषय समजावा. खरी आनंदी वृत्ती हीच दसरा दिवाळीची खूण आहे. हास्य हे आनंदाचे व्यक्त स्वरूप आहे. कोणतीही वस्तू अस्तित्वात नसताना होणारा जो आनंद तेच परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे. आनंदाला जे मार्ग आहे ते न करणे म्हणजे वैराग्य, आणि आनंदाला बळकटी येण्यासाठी जे करणे त्याचे नाव विवेक होय. आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारे मानसिक समाधान होय. जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो. घेणारा मी जेव्हा देणारा होतो त्याच वेळेस त्याला खरा आनंद होतो. ब्रह्मानंद हा प्रत्येकाच्या हृदयात स्वयंभू आहे. वृत्ती वळवून तो चाखला पाहिजे. एकांतात स्वस्त बसावे, रामाला आठवावे, त्याच्या पायावर मस्तक ठेवून त्याला म्हणावे, रामा माझे मन शुद्ध कर, देहबुद्धी येऊ देऊ नको, तुझे चरण तुझे हास्य मला सदा पाहू दे, तू माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेवून रामाला प्रेमाने अळवून राम परमानंद रूप आहे असे जाणून त्याच्याशी अनन्य होऊन राहावे. मी कुणीच नाही, सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे या गोड भावनेत आनंदाने असावे. मनात प्रत्येक संकल्प उठताच त्यावर रामनामाचा शिक्का असावा.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: कृषी संदेश। नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, पशुपालनामध्ये एक महत्वाचा अडसर म्हणजे त्याच्यामध्ये येणारे रोग आणि या रोगाचा होणारा मोठ्या प्रमाणात प्रसार। मग यासाठी आपण जर काही प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तर या रोगाचा प्रसार होणार नाही पशूंमध्ये। तर या संदर्भामधली जी मूलभूत तत्व आहेत ती आपण आज जाणून घेऊया। शेतकरी बंधूंनो, उत्पादनक्षम जनावरांना रोग झाला तर त्यांच्यापासून जे उत्पन्न मिळतं आपल्याला ते कमी होतं, उपचारावरील खर्च वाढतो आणि याचा मोठा फटका शेतकरी बंधूंना सहन करावा लागतो। आता हे जर आपल्याला टाळायचं असेल तर रोगाचा प्रसार कसा होतो याच्याविषयी जर आपण पाहायला गेलो तर आपल्या लक्षात येईल की चाऱ्यातून किंवा पाण्यातून प्रामुख्यानं जनावरांमध्ये रोगांचा प्रसार होतो। दूषित चारा किंवा पाणी हे जर का पशूंच्या शरीरामध्ये गेलं तर अंतपरोपजीवी रोग, आंत्रविषार, कॉलरा यासारखे रोग जनावरांमध्ये पसरू शकतात। अनेक जनावरांमध्ये हवेतून सुद्धा रोगांचा प्रसार होतो। अनेक रोगाचे जे रोगजंतू असतात हे हवेतून इतरत्र पसरवले जातात आणि त्याच्यामुळे अनेक बुरशीजन्य, विषाणूजन्य आणि प्रामुख्यानं श्वसन जी संस्था आहेत जनावरांमध्ये त्याचे जे रोग आहेत, उदाहरणार्थ क्षयरोग आहे किंवा बर्ड फ्ल्यू आहे, याचा मोठ्या प्रमाणात प्रसार जो आहे तो हवेतून होतो। याशिवाय कीटकांद्वारे सुद्धा जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात रोग प्रसार होतो। कीटक जे आहेत त्यांच्या अंगावर अनेक रोगजंतू वाहून नेतात किंवा रक्तशोषतांना एका प्राण्यापासून दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात रोग प्रसार करतात। उदाहरणार्थ द्यायचं झालं तर गोचिड जो आहे तो थेलेरोसिस ओरिस किंवा बॉम्बेसिओसिस या रोगाचा प्रसार करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदार असतो। याशिवाय संपर्कातून सुद्धा जनावरांमध्ये रोगांचा जो प्रसार आहे तो मोठ्या प्रमाणात होऊ शकतो। विशेषतः काही रोगजंतू जे आहेत शरीरातून बाहेर पडणाऱ्या जे काही स्त्राव आहे जनावराचा त्याच्यामधून एका जनावरातून दुसऱ्या जनावरांमध्ये जाऊ शकतात। उदाहरणार्थ द्यायचं झालं तर बाह्यपरोपजीवी किंवा खरूससारखा जे रोग आहेत ते जनावरांमध्ये संपर्कामधून प्रसार होऊ शकतो। याशिवाय प्रजननातून सुद्धा बऱ्याच वेळा जनावरांमध्ये रोगांमध्ये प्रसार होतो। या प्रकारामध्ये काही रोग ही जे असतात नराकडून मादीकडे तर काही मादीकडून नराकडे असे मोठ्या प्रमाणामध्ये प्रजननातून सुद्धा प्रसार या रोगांचा जनावरांमध्ये होऊ शकतो। मग याचा आपण जेव्हा प्रतिबंधात्मक उपाययोजना पाहायला लागलो तर आपल्याला लक्षात येईल की बाधित जनावरांना आपण कल्पापासून तात्काळ दूर केलं पाहिजे। लसीकरणाचा उपाय जो आपण करायला पाहिजे त्याच्यासाठी आपण एक निश्चित वेळापत्रक जे आपल्या शिफारसीत आहे त्याप्रमाणे लसीकरण करून घ्यायला पाहिजे। जनावराच्या वाहतुकीतून अनेक रोग जे आहेत एका भागातून दुसऱ्या भागात प्रसार होऊ शकतात, म्हणून जनावर दुसरीकडे शक्यतो हलू नये आणि हलवलं तर त्याच्यामध्ये ते रोगविरहित जनावर आहे याची काळजी घेतली पाहिजे। एकाच चराई क्षेत्रावर वेगवेगळे कळप जर चरत असतील तर एकमेकांना रोग प्रसार होऊ शकतो, म्हणून जनावर चारताना एकाच जागेवर चारून तिथं चारणं झाल्याच्या नंतर पुन्हा आपण त्याच्यामध्ये ती जनावरं व्यवस्थित दुसऱ्या कल्पातली जनावर त्याच्यामध्ये न शिरू देता परत आणतो याची काळजी घेतली पाहिजे। डास आहे, माशे आहे किंवा गोचिड आहेत हे रक्त शोषणारे जे काही कीटक आहेत त्याची उत्पत्तीस्थळ आपण नष्ट करायला पाहिजे। विशेषतः उकिरडा जो आहे हा जनावरांच्या गोठ्यापासून दूर ठेवला पाहिजे, अन्यथा त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रोग प्रसार होऊ शकतो। गोठ्यात वापरायची जी उपकरणं असतात ती स्वच्छ करून घ्यायला पाहिजे। लैंगिक रोगाचा प्रसार रोखण्यासाठी निरोगी वळूपासून मिळालेल्या विर्याचाच वापर आपण करायला पाहिजे। जनावरांचं व्यवस्थापन करणाऱ्या कामगारांना कोणतेही व्याधी नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि नवीन जी आपण जनावरं विकत आणली ती काही दिवस कल्पापासून दूर ठेवली पाहिजे, कारण त्याच्यामध्ये जर काही कोणत्याही प्रकारचा रोगजंतू असतील किंवा त्याच्यामध्ये जर रोग ऑलरेडी असेल तर मग ते दुसऱ्या जनावरात प्रसार होऊ शकतो। तर ह्या काही ज्या बाबी आहेत याची जर आपण थोडीशी काळजी घेतली तर जनावरांमध्ये होणारा रोग प्रसार आणि उपाययोजना या समजून घेतल्या तर आपल्याला निश्चित फायदा होईल आणि पुढे होणारा आपण खर्च टाळू शकतो। नमस्कार। कृषी संदेश।
0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।

0: सर्वानुभूती भगवत दर्शन.
1: या जगात एखादी गोष्ट फक्त अमुक इतक्या प्रमाणातच आपल्या ठाई असली पाहिजे अशी काही मर्यादा का ठरलेली आहे? हे जग अनंत नाही काय? जीवनात भावनांच्या आणि त्याचबरोबर सुसंस्कृततेच्या आणि बुद्धीच्याही अनंत विकासाला पूर्ण वाव आहे. आमच्या ठाई हृदय आणि बुद्धी दोन्ही अमर्याद प्रमाणात येवोत, आमच्या जीवनात ती दोन्ही एकमेकाच्या हातात हात घालून समांतर भावे प्रवाहित होत. जगामध्ये दुःख आहे हे बहुधा सर्वच धर्मांना कळतं, पण ते सगळेच एक चूक करताना आढळतात, आणि ती म्हणजे ते सगळे कसे केवळ हृदयानेच चालवले जातात, भावनांनी वाहून जातात. या जगात दुःख आहे म्हणून ह्या जगाचा त्याग करा हा उपदेश फार थोर आहे, आणि तोच एकमेव सदुपदेश आहे यातही शंका नाही. जगाचा त्याग करा, सत्य आकळण्यासाठी असत्याचा त्याग करायला हवा, चांगल्याचा लाभ होण्यासाठी वाईटाचा त्याग करायला हवा, जीवनाची प्राप्ती होण्यासाठी मृत्यूचा त्याग करायला हवा, याविषयी दुमत असणं अर्थातच शक्य नाही. तरी पण जीवनातील दुःखांवर तोडगा म्हणून आपण आपले आजचे हे पंचेंद्रियगत जीवन, आपल्याला ठाऊक असलेलं हे जीवन सोडून द्यायला हवं, असाच जर या मताचा गर्भितार्थ असेल तर मग हे जीवन टाकून दिल्यानंतर आमच्या हाती काय उरलं? कारण जीवन म्हणजे आम्ही आज जे जगतो आहोत त्यापेक्षा वेगळं आणखीन काय? हेच जर आम्ही टाकून दिलं तर मग काय उरलं? पुढे ज्यावेळी आपण वेदांताच्या सखोल तात्विक भागाचं आलोचन करू त्यावेळी आपल्याला हे सगळं अधिक चांगलं कळून येईल. सध्या मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की केवळ वेदांतामध्येच आपल्याला या समस्येचा तर्कसंगत उलगडा आढळून येतो. इथे मी तुम्हाला वेदांताच्या उपदेशाचं सार सांगून ठेवतो, आणि ते हेच की जगाकडे आपण दिव्य चक्षुंनी म्हणजेच ब्रह्मदृष्टीनी बघायचं आहे. खरं पाहता वेदांताला जगाचा तिटकारा नाही. वेदांत खरोखर जग अजिबात उडवून देऊ इच्छित नाही. वेदांता इतकं जाज्वल्य वैराग्य आणखी कोणीच शिकवत नसेल, पण वेदांत आपल्याला शिकवत असलेलं वैराग्य शुष्क नाही. आम्हाला आत्महत्येस उद्युक्त करण्याचा वेदांताचा मानस नाही. मानवी जीवन सुकवून टाकणं वेदांताला अभिप्रेत नाही. वेदांतात सांगितलेल्या वैराग्याचा खरा अर्थ आहे जगाकडे ब्रह्मदृष्टीनं बघणं. आपल्याला जग ज्या स्वरूपाचं वाटतं, ज्या स्वरूपाचं जाणवतं, ज्या स्वरूपाचं भासतं, जगाच्या त्या स्वरूपाचा आपण त्याग करायचा असून मग ते खरोखर काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. वेदांताची शिकवण ही अशी आहे, जगाकडे ब्रह्मदृष्टीने बघा, कारण वास्तविकदृष्ट्या ते ब्रह्माखेरीज आणखी काही नाहीच. ते वस्तुत स्वरूपतःच ब्रह्म आहे. वेदांतावरील आदिम अधिकृत ग्रंथ जी उपनिषद, त्यातील सर्वात प्राचीन अशा ईश नामक उपनिषदाचा आरंभच असा होतो. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत. या जगात जे सगळं काही आहे ते सर्व आपण ईश्वरानं आच्छादून टाकायला हवं. आपण सर्व काही ईश्वरानं आच्छादून टाकायला हवं. जगातील दुःखांकडे आणि वाईटाकडे जाणून बुजून डोळे झाक करून सगळं काही मंगलमय आहे, सगळं काही सुखमय आहे, किंवा जे काही घडतंय ते सगळं चांगल्यासाठीच घडतंय असा भ्रम उराशी बाळगून तज्जन्य बेगडी आशावादानं आपण जग आच्छादायचं नाही, तर खरोखर प्रत्येक वस्तूत ईश्वर बघून आपण ईश्वरानं हे जग आच्छादायचं आहे. या अशा रीतीने आपण जगाचा त्याग करायचा आहे, आणि जगाचा असा त्याग केल्यानंतर काय शिल्लक उरतं? शिल्लक उरतो परमेश्वर. म्हणजे काय? म्हणजे असं, तुम्हाला पत्नी आहे असू द्या, तुम्ही तिला सोडून द्यायचं आहे अशातला भाग नाही, तर तुम्ही आपल्या त्या पत्नीच्या ठाई ईश्वर बघायचा आहे. मुलाबाळांचा त्याग करायला हवा म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक देशातले काही नरपशु करतात त्याप्रमाणे आपल्या मुलाबाळांना घरातून हाकलून का द्यायचं? नाही, मुळीच नाही. हा धर्म नव्हे, ही तर सैतानी. मुलाबाळांचा त्याग करायचा म्हणजे त्यांच्या ठाई ईश्वर बघायचा. असंच इतरही सर्व गोष्टींच्या विषयी. जीवनात आणि मरणात, सुखात आणि दुःखात प्रभू समभावे विद्यमान आहे. समस्त विश्वच भगवंतांनी भरलेलं आहे. फक्त डोळे उघडा आणि त्याला बघा. वेदांत शिकवतो ते हे

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज किंवा कॉल करा. संपर्क क्रमांक 92 84 49 94 33. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

0: विद्यावाणी।
1: आपण ऐकत आहात विद्यावाणी, आपलं विद्यापीठ, आपला रेडिओ, फक्त 107.4
2: 107.4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम। श्रोतो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद। हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही प्रसारित करीत आहोत। ऐकूयात कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद।
3: स्वराज संस्थान संचालनालय मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग प्रस्तुत करते हैं स्वामी विवेकानंद के आदर्शों और विचारों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक विवेक।

0: 107 पॉइंट 4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम श्रोतो प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद. हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद.
1: स्वराज संस्थान संचालनालय मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग प्रस्तुत करते हैं स्वामी विवेकानंद के आदर्शों और विचारों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक.

0: अभी आप सुन रहे थे स्वामी विवेकानंद के विचारों और आदर्शों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक विवेकानंद। आलेख डॉक्टर पापियादास गुप्ता, निर्देशन चैतन्य भट्ट, परिकल्पना श्रीराम तिवारी, समन्वय संजय यादव, मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग स्वरा संस्थान संचालनालय की प्रस्तुति।
1: श्रोतेहोत्तच आपण युग प्रवर्तक स्वामी विवेकानंद ऐकलात। हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय यांच्या सहकार्याने विद्यावाणी सामुदायिक रेडिओवरून प्रसारित करण्यात आला। ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM।
2: वयाची अट नाही, शिक्षणाचं बंधन नाही, आवाजाची चाचणी नाही आणि अनुभवाची गरज देखील नाही। विद्यावाणी रेडिओचं एकच तंत्र, सर्वांना संधी हाच मंत्र।

0: विद्यावाणी। आपण ऐकत आहात विद्यावाणी, आपलं विद्यापीठ, आपला रेडिओ, फक्त 107.4
1: 107.4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम। श्रोतो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद। हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही प्रसारित करीत आहोत। ऐकूयात कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद।
2: स्वराज संस्थान संचालनालय मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग प्रस्तुत करते हैं स्वामी विवेकानंद के आदर्शों और विचारों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक

श्रोतेहो, आताच आपण युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद ऐकलात. हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय यांच्या सहकार्याने विद्यावाणी सामुदायिक रेडिओवरून प्रसारित करण्यात आला. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM.

0: 107.4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम श्रोतो. प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद. हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद.
1: स्वराज संस्थान संचालनालय मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग प्रस्तुत करते हैं स्वामी विवेकानंद के आदर्शों और विचारों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक.

श्रोतेहो, आताच आपण युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद ऐकलात. हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय यांच्या सहकार्याने विद्यावाणी सामुदायिक रेडिओवरून प्रसारित करण्यात आला. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, मिरची हे एक महत्त्वाचं भाजीपाला पीक। या पिकांवर अनेक कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो। विशेषतः मिरचीमध्ये कीडींचा जर उल्लेख करायचा झाला तर त्याच्यामध्ये बडबोरर, त्याच्यामध्ये दोन प्रकारचे बडबोरर आहेत, इडिटोमा स्पेसिस, सिरॅन्ट्युरा इंडी आणि गोयथेला स्पेसिस। तर हे बडबोरर आहेत, याच्याशिवाय फुलकिडे ह्या महत्त्वाच्या किडी किंवा कोळी, तर ह्या महत्त्वाच्या किडींचा त्याच्यामध्ये समावेश करता येईल। त्याच्यामध्ये मूळकुजव्या, शेंडेमर, फळसड, चुरडा मुरडा आणि भुरी ह्या प्रमुख रोगांचा सुद्धा मिरचीवर प्रादुर्भाव होत असतो। तर या किडी आणि रोगांच्या व्यवस्थापनाकरता आवश्यकतेनुसार व्यवस्थापन योजना शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करणं गरजेचं असतं। पण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी मिरचीच्या पीक संरक्षणाकरता एक वेळापत्रक शिफारसित केलेलं आहे। या पीक संरक्षण वेळापत्रकाच्या विषयी आपण आज जाणून घेऊया। मिरचीचं रोप तयार करताना प्रथम गादी वाफ्यावर ओळीनं बी पेरावं। दोन ओळीमध्ये चर करून त्यात 10% दाणेदार फोरेट हे कीटकनाशक 70 ग्रॅम प्रति चौरस मीटर या प्रमाणात टाकावं। बी व कीटकनाशक मातीच्या हलक्या थरानं झाकलं पाहिजे। या पद्धतीनं तयार केलेलं रोप 6 पाने झाल्यावर त्याची शेतात रोवणी करावी। रोप वाटिकेत फोरेटचा वापर न केल्यास बियाची उगवण झाल्यावर 15 ते 30 दिवसांनी डायमिथेट 30% प्रवाही 10 मिली अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी। मिरचीचं रोप लावण्यापूर्वी डायमिथेट 30% प्रवाही 10 मिली अधिक पाण्यात मिसळणारं गंधक 80% 25 ग्रॅम किंवा मॅनकोसेफ 20 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी किंवा निंबुळी अर्क 5% अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड 0.3% म्हणजेच 3 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन रोपाचा शेंड्याकडील भाग बुडवून नंतरच मिरचीच्या रोपाची आपण शेतात लागवड करायला पाहिजे। रोवणीनंतर 10 दिवसांनी वरील कीटकनाशक आणि 25 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी। परत 10 दिवसांनी वरील कीटकनाशके आणि झायरम 80% 20 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन दुसरी फवारणी करावी। अशा प्रकारे मिरचीचं पीक फुलावर येईपर्यंत 10 ते 15 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात। मिरचीला फुलं धरल्यानंतर मॅलॅथिऑन 50% 20 मिली किंवा एंडोसल्फॉन 35% 15 मिली अधिक पाण्यात मिसळणारं गंधक 80% 25 ग्रॅम अधिक मॅनकोझिक 20 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी याची पहिली फवारणी, तर निंबुळी अर्क 5% अधिक पाण्यात मिसळणारं गंधक 0.25% म्हणजेच 25 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी याची दुसरी फवारणी आणि एंडोसल्फॉन 35% अधिक 15 मिली अधिक मॅनकोझिक 25 ग्रॅम अधिक 10 लिटर पाण्यात मिसळून तिसरी, याप्रमाणे 15 दिवसाच्या अंतरानं फवारणी करावी। ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी भुरी रोगाच्या प्रतिबंधासाठी पाण्यात मिसळणाऱ्या गंधकाची 25 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी। तर मिरचीचं पीक संरक्षण वेळापत्रक जे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी शिफारसीत केलेलं आहे, ते आवश्यकतेनुसार या पीक संरक्षण वेळापत्रकाचा जर वापर केला आणि नेमका प्रादुर्भाव कशाचा झालेला आहे, कोणता कीड, कोणती रोग याचा जर आपण अभ्यास करून वापर केला तर नक्कीच आपल्याला त्याच्यापासून फायदा मिळेल। आणि याशिवाय आपल्याला तांत्रिक मार्गदर्शनासाठी जर आवश्यकता वाटली तर पीक संरक्षणाकरता कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शाखेशी संपर्क करा। नमस्कार।
1: कृषी संदेश।

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांक

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. Always heard.